0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार, गुड मॉर्निंग, आरजी अदनान आपके साथ है. एंड आज आहे 19 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष. All is well. RJ Adnan, come morning show. Freshness light radio ka flow. On MGM 90.8 FM. तर इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या 19 सप्टेंबरला. तर 1893 मध्ये न्यूझीलंड मध्ये महिलांना इलेक्शनचा हक्क मिळाला होता. यानंतर 1957 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बची चाचणी केली. 1983 मध्ये सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले. 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णा मल्लेश्वरी या ठरल्या होत्या 2000 मध्ये. 2001 मध्ये गांधीवादी विचारवंत डॉक्टर सतीश कुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर झाला होता. आणि आज एक असा विश्वविक्रम करण्यात आला होता, म्हणजे आपल्या युवराज सिंगने 2007 मधील T20 क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो युवराज सिंगने आजच्या दिवशी केला होता 2007 मध्ये. आणि ही मॅच म्हणजे आपल्या सर्वांना लक्षात आहे आणि आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि त्यासारखी मॅच युवराज सिंगची ही नेहमी मेमोरेबल आहे. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 19 सप्टेंबरचं छोटं पण महत्त्वाचं असं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंटसोबत ऐकत रहा आरजे अदनानचा हा शो.

नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन MGM 90.8 FM. All is well. आरजे अदनान का मॉर्निंग शो. फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो. ऑन MGM 90.8 FM. आणि या गणेश उत्सवात आपण अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेत आहोत. तर आज आपण ऐकूयात ओझरचा विघ्नेश्वर गणपती. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील गणेशाची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रीच्या या डोळ्यात मणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असंही म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती. या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकुडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान असं म्हटलं जातं की थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात दिसून येतो. या मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था केलेली आहे. जुन्नर या ठिकाणी हे मंदिर आहे. पुण्यापासून 85 किलोमीटर याचं अंतर. नक्की एकदा तरी विघ्नेश्वर गणपतीला भेट द्या. मी ऐकत राहा MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. अहो मॅटी, अरे आज रेडिओवर अचानक ही भाषा कुठून आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण की आहेच तसं. आज आहे इंटरनॅशनल टॉक लाईक अ पायरेट डे. हो, असा दिवस असतो ज्या दिवशी पायरेट सारखं बोलायचं, अहो मॅटे असं शब्द वापरायचे आणि थोडं पायरेट मूड करायचा. या दिवसाची सुरुवात 1995 मध्ये जॉन बाऊर आणि मार्क सॅमर्स यांनी मजेशीर पद्धतीने केली होती. नंतर हा दिवस जगभरात लोकप्रिय झाला. आता आपल्या शो मध्ये तलवार घेऊन फिरणं शक्य नाही, पण आज एखाद्याला काय रे भाऊ ऐवजी अहोय मॅची म्हटलं तर समोरच्याचं रिॲक्शन बघण्यासारखं असेल. तर टॉक लाईक अ पायरेट डे मध्ये असं असतं की नॉर्मल बोलणं चालेल, पण थोडं पायरेट स्टाईल मध्ये बोललं पाहिजे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, कधी कधी घरात एखादी वस्तू शोधायला निघतो आणि वस्तू सापडत नाही, पण जुन्या 5 वस्तू सापडतात. आणि मग असा प्रश्न पडतो की हे कधीपासून आहे, आणि उत्तर असतं माहीत नाही पण फेकायचं पण नाही. मित्रांनो, आज आहे नॅशनल क्लीनअप डे. सप्टेंबरच्या 3 शनिवारी हा दिवस पाळला जातो आणि यामागची सिंपल आयडिया अशी आहे की आपल्या आसपासची जागा थोडी स्वच्छ ठेवणं आणि त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणं. यासाठी काही मोठं करायची गरज नाही. घरातला एखादा ड्रॉवर, कामाचा डेस्क, कपाटाचा एक छोटासा भाग फक्त 10 मिनिटं काढली तरी पुरेसे आहे. कारण क्लिनिंगचा फायदा असा आहे, जागा स्वच्छ झाली की वस्तू सापडतात, आणि वस्तू सापडल्या की मी तर कालच इथे ठेवलं होतं हा डायलॉग स्किप होतो. तर मित्रांनो, आज क्लीनअप डे आणि आजूबाजूला थोडी जागा मोकळी करण्याचा परफेक्ट एक्सक्यूज. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये असा एक ऍक्टर आहे ज्याला आपण कित्येक वर्ष वेगवेगळ्या रोलमध्ये पाहतोय, पण आता हा ऍक्टर एका वेगळ्याच गेममध्ये उतरतोय. हो, मी बोलतोय अनिल कपूर यांच्याबद्दल. अनिल कपूर एका नव्या क्विज रियालिटी गेम शो सोबत छोट्या पडद्यावर येतोय आणि या गेम शोचं नाव आहे इंडिया के टॉप 1%. आज रात्री 8 वाजता या शोचा प्रीमियर होणार आहे. पण हा नेहमीसारखा जनरल नॉलेजचा क्विज शो नाही. इथे कंटेस्टंटची परीक्षा होणार आहे ती लॉजिक, ऑब्झर्वेशन, कॉमन सेन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंडची. म्हणजे प्रश्न ऐकून लगेच उत्तर द्यायचं नाही, आधी 2 सेकंद थांबायचं, विचार करायचा. कारण कधी कधी प्रश्न सोपा दिसतो आणि आन्सर मात्र डोक्याची चांगलीच परीक्षा घेतो. या शोमध्ये 100 कंटेस्टंट असतील आणि प्रत्येक प्रश्नाबरोबर गेम पुढे जात राहणार आणि घर बसल्या प्रेक्षकांनाही प्ले अलॉंग फीचरमधून या गेममध्ये सहभागी होता येणार आहे. म्हणजे आज रात्री अनिल कपूर फक्त कंटेस्टंटला नाही, म्हणजे आज रात्री अनिल कपूर फक्त कंटेस्टंटला क्वेश्चन विचारणार नाही, आपणही घर बसल्या किती शार्प आहोत हेही चेक करता येणार आहे. तर पाहूया इंडिया के टॉप 1% मध्ये पोहोचणं इतकं आपलं ऑब्झर्वेशन खरंच टॉप क्लास आहे का. आज रात्री 8 वाजता इंडिया के टॉप 1%. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण। मित्रांनो, तुमचा फोन नवीन घेताना रॉकेट सारखा फास्ट होतो आणि काही महिन्यांनी व्हॉट्सअप उघडायला सुद्धा विचार करतो काय असं वाटतंय। फोन स्लो होण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे स्टोरेज फुल होणं। हजारो फोटोज, व्हिडिओज, अननेसेसरी स्क्रीनशॉट आणि ॲप्स सगळं फोनमध्ये साठवत गेलं की परफॉर्मन्सवर परिणाम होतो। आपण ना उगीच इतक्या गोष्टी जपून ठेवतो। माझ्या 128 GB मेमरीमध्ये 129 GB तर नुसते फोटोज आहेत। म्हणून महिन्यात एकदा फोनची डिजिटल क्लिनिंग करा। जे ॲप्स वापरत नाही ते अनइन्स्टॉल करा। मोठे अननेसेसरी व्हिडिओज डिलीट करा आणि स्टोरेजमध्ये थोडी जागा मोकळी करा। आणि आणखी एक सिंपल टिप म्हणजे फोनमध्ये ॲप्सचे सॉफ्टवेअर अपडेट पेंडिंग ठेवू नका। आणि हो, हा फोटो कधीतरी लागेल म्हणून 2018 पासूनचे ठेवलेले 4000 स्क्रीनशॉट डिलीट करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, मी पण डिजिटल क्लिनिंग करतो, तुम्ही पण डिजिटल क्लिनिंग करा। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.